सुप्रभात श्रोते हो, FM 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज शनिवार, भारती सौर 2, ज्येष्ठ शके 1948.

म्हणजेच दिनांक 23 मे 2026. सकाळचे 5:59 आणि 26 सेकंद झाली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोताओ, विविध भारती के नागपुर केंद्र से अब प्रस्तुत है नीलावार सारीज हेलो सुनहरे नगमे.
2: इस कार्यक्रम के प्रायोजक नीलावार सारीज, झांसी रानी चौक, सीताबर्डी, नागपुर.
3: शान तेरी, पहचान तेरी, नीलावार सारी.
4: त्योहारों का हर लम्हा सजाओ सिल्क महोत्सव से. शादी का ब्राइडल वेयर पाओ सिल्क महोत्सव से. रंग दो दुनिया नीलावार सारीज के.

मैक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मानकापुर चौक कोराडी रोड नागपुर। श्रोतेहो हेलो डॉक्टर या ध्वनि मुद्रित कार्यक्रम विषयी से निवेदन ऐका। रविवार दिनांक 24 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणारा हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि उपचार। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर जयंत केळवदे। तेव्हा श्रोतेहो ऐकायला विसरू नका कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
4: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
3: आणि लाईट बिलाचे.
4: आता 0 रुपये कसे देऊ.
3: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
4: हो हो, नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov .in.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: वा अनोळख्यापासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर.
1: श्रोतो, आपण ऐकत होतात केअर हॉस्पिटल प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.

0: माझे
1: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस. कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय? मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
2: मुळीच नाही मीनू. अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाउनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
4: श्रोते हो, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कुराडी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर या ध्वनीमुद्रित कार्यक्रमाविषयीचं निवेदन ऐका. रविवार दिनांक 24 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या ध्वनीमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉईड ग्रंथीचे आजार आणि उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर जयंत केळवदे. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

FM 100.6 मेगाहर्ट्ज वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. श्रोते हो, सादर आहे नाट्यगीतांचा कार्यक्रम नाट्यरंग. नाट्यरंग ऐकणाऱ्या श्रोत्यांना मनापूर्वक स्वागत आहे. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात तुलसीदास या नाटकातलं हे पद.

श्रोतेहो, आत्ताचं पण मो ग रांगणेकर यांनी रचलेलं कोणे एके काळी या नाटकातली पदरचना ऐकलीत. गायिका होत्या ज्योत्सना भोळे.

श्रोते हो मधुवंती दांडेकर यांनी गायलेलं पटवर्धन या नाटकातलं गीत आपण ऐकलं. विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून कार्यक्रम सुरू आहे नाट्यरंग.

श्रोतेहो, मोगर रांगणेकर यांनी तुझं माझं जमेना या नाटकासाठी रचलेलं पद आपण ऐकलं. गायक होते अविनाश.

श्रोतेहो, कृपर खाडिलकर यांनी गायलेलं सावित्री या नाटकातील पद आत्ताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात कार्यक्रम नाट्यरंग.

श्रोतेव बाळ गंधर्व यांनी गायलेलं संगीत मेनका या नाटकाचं गीत आत्ताच आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच नाट्यगीतांचा कार्यक्रम नाट्यरंग आम्ही इथे संपवित आहोत.

0: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: श्रोताओं, इस गीत के साथ ही मिश्र गीतों का कार्यक्रम मिश्र संगीत अब यहीं समाप्त होता है। ये है विविध भारती का नागपुर केंद्र FM 100.6 MHz पर।
1: हे हाय प्रतीक्षा।
2: हाय।
1: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना।
2: अरे समीर, मला यायला उशीरच झाला। अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली।
1: काय सांगतेस?
2: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क।
1: क्या बात है।
2: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल। यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे।
1: हा बात आहे प्रतीक्षा। आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो।
2: बिलकुल।
3: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता।

0: भारत के हर रूप का दर्शन, कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज। प्रसार भारती भारत का आने वाला कल है, है प्रसार भारती भारत का बदलता आज।
1: FM 106.6 मेगाहर्ट्ज पर यह है विविध भारती का नागपुर केंद्र। 10:58 हुए हैं, सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
2: आकाशवाणी नागपुर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहे। हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जातोय। नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज इथं आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे। यावेळी टपाल, रेल्वे, संरक्षण आणि आरोग्य या विभागातील 315 निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे। दरम्यान आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेत येत्या 31 मे रोजी पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधतील। हा या कार्यक्रम मालिकेचा 134वा भाग असेल। भारतीय प्रबंध संस्थान नागपूरचा 10वा दीक्षांत समारंभ आज मिहान इथल्या शैक्षणिक परिसरात आयोजित करण्यात आलाय। या समारंभाला JSW समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे। समारंभात MBA, एक्झिक्युटिव्ह MBA आणि पहिल्या एक्झिक्युटिव्ह PhDसह एकूण 443 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील परिवर्तनाचं सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं टेक वीक 2026ची घोषणा केल्यानंतर ते बोलत होते। मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे AIमधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि देशातील AI नवोन्मेषाचं महाराष्ट्र हे अग्रगण्य केंद्र होईल, असंही फडणवीस म्हणाले। टेक वीक हा कार्यक्रम 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे। राष्ट्रीय जनगणनेअंतर्गत राज्यातील घर यादी आणि गृहगणनेचं काम पूर्ण झाल्यानंतर येत्या 30 जून पासून मतदार याद्या विशेष फेर तपासणी अर्थात SIR मोहिमेला सुरुवात होणार आहे। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना त्यांचे बूथ लेवल असिस्टंट नेमण्याचं आवाहन करण्यात आलंय। IPL क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स संघात सामना होणार आहे। लखनौ इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल। राज्यात काल ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 47.1° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ते देखील आपने
1: फसला अनोळख्या पासून बचाव करा
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: FM 100.6 MHz पर यह है विविध भारती का नागपुर केंद्र। 11:57 हो रहे हैं। अब सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपूर, हिमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय NFSC इथं आयोजित रोजगार मेळाव्याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र शासनाच्या विविध विभागात नव्याने नियुक्त झालेल्या 308 जणांना आज संबोधित केलं। याप्रसंगी त्यांनी नवनियुक्तांना देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीनं पालन करण्याचा संदेश दिला। व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होणं आवश्यक आहेच, सोबतच राष्ट्रीय आणि सार्वजनिक जीवनात देखील सेवा करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। नागपुरात आयोजित रोजगार मेळाव्यात 315 जणांना मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, डाक विभाग, IIIT, एम्स, टपाल विभाग यासारख्या विविध केंद्र शासनाच्या विभागातील नवनियुक्तांना आज नियुक्तीपत्र वितरित करण्यात येणार आहे। हा 19वा रोजगार मेळावा असून देशभरात 47 ठिकाणी आयोजित करण्यात आलाय। आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतल्या येत्या 31

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
1: रोजगार मेले में आज 51,000 से भी अधिक नवनियुक्त युवाओं को नियुक्ति पत्र सौंपे गए। वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल ने कहा है कि वैश्विक उथल पुथल के बावजूद भारत में बुनियादी अर्थव्यवस्था मजबूत और निर्यात में वृद्धि बनी हुई है। उन्होंने कहा कि अप्रैल के बाद मई माह में भी निर्यात में वृद्धि जारी रही, जो वैश्विक प्रतिकूलताओं के बीच भारतीय अर्थव्यवस्था के लचीलेपन को दर्शाती है। नई दिल्ली में आज श्री गोयल ने कहा कि सरकार ने किसानों को बढ़ती लागत से बचाने के लिए उर्वरकों की बढ़ी कीमतों का बोझ स्वयं वहन किया है। उन्होंने कहा कि सरकार भव्य योजना के माध्यम से कारोबारी सुगमता के लिए देश भर में 100 औद्योगिक पार्क स्थापित करेगी। श्री गोयल ने कहा कि 33,600 करोड़ रुपए से अधिक के आवंटन वाली भारत औद्योगिक विकास योजना के अंतर्गत प्लग एंड प्ले औद्योगिक पार्क बनाए जाएंगे। पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्री हरदीप सिंह पुरी ने कहा है कि ऑयल इंडिया लिमिटेड ने राजस्थान के दांडेवाला फील्ड में एक नए गैस भंडार का पता लगाया है। श्री पुरी ने कहा कि उथली सानू भौगोलिक संरचना से पहली बार लगभग 25,000 मानक घनमीटर प्रतिदिन की दर से प्राकृतिक गैस का प्रवाह होना एक महत्वपूर्ण उपलब्धि है। उन्होंने कहा कि इससे घरेलू ऊर्जा उत्पादन को मजबूत करने में सहायता मिलेगी। सरकार ने जन परामर्श के लिए विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025 के अंतर्गत मसौदा नियम प्रकाशित किए हैं। ग्रामीण विकास मंत्रालय ने कहा कि कोई भी व्यक्ति, हितधारक, संगठन या संस्था अगले महीने की 21 तारीख तक इन मसौदा नियमों पर आपत्तियां या सुझाव प्रस्तुत कर सकता है। पश्चिम बंगाल में आयुष्मान भारत योजना इस वर्ष जुलाई से शुरू होगी। मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी ने आज कोलकाता में केंद्रीय स्वास्थ्य मंत्री जेपी नड्डा के साथ वर्चुअल बैठक के बाद इसकी घोषणा की। राज्य की स्वास्थ्य योजना स्वास्थ्य साथी के अंतर्गत मौजूदा लाभार्थियों को आयुष्मान भारत योजना में शामिल किया जाएगा। पेट्रोल और डीजल की कीमतों में आज वृद्धि हुई है। दिल्ली में पेट्रोल की कीमत 87 पैसे बढ़कर 99.51 रुपए प्रति लीटर हो गई है, जबकि डीजल का मूल्य 91 पैसे बढ़कर 92.49 रुपए प्रति लीटर हो गया है। मौसम विभाग ने केरलम में बुधवार तक अलग अलग स्थानों पर तेज बारिश का अनुमान व्यक्त करते हुए 9 जिलों के लिए येलो अलर्ट जारी किया है। इस बीच दक्षिण पश्चिम मानसून आज दक्षिण पश्चिम अरब सागर के कुछ हिस्सों और पूर्व मध्य बंगाल की खाड़ी के अधिकांश हिस्सों में आगे बढ़ गया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
2: आकाशवाणी हे नागपुर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
3: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। शासकीय नोकरीतील आपल्या जबाबदारीचं पालन चांगल्या रीतीनं करावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन। नागपुरात 308 जणांना नियुक्तीपत्रांचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। आणि विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याला येत्या 25 मे पर्यंत उष्णतेचा रेड अलर्ट। आता सविस्तर बातम्या, भारताच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमानं संबोधित करत होते। मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे। पंतप्रधानांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे।
0: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
3: 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याच्या वचनबद्धतेनं प्रत्येक भारतीय काम करत आहे आणि हे साध्य करण्यासाठी देश अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत आहे, असंही मोदी म्हणाले। 19व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली। हा रोजगार मेळा देशभरातील 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला। केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीनं पालन करण्याचं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीहून 19व्या रोजगार मेळाव्याअंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 47 ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्यात 51,000 नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं। याप्रसंगी नागपूरच्या राजनगर स्थित राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय NFSC इथं आयोजित रोजगार मेळाव्याप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते। यावेळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता प्रामुख्यानं उपस्थित होते। गडकरी यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या विविध विभागात नव्यानं नियुक्त झालेल्या 308 जणांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले। याप्रसंगी त्यांनी नवनियुक्तांना संबोधित करताना सांगितलं की व्यक्तिगत आणि परिचय व्यावसायिक जीवनात यशस्वी होणं आवश्यक आहे, सोबतच राष्ट्रीय आणि सार्वजनिक जीवनात देखील सेवा करणं आवश्यक आहे। नागपुरात आयोजित रोजगार मेळाव्यात मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, डाक विभाग, IIIT, एम्स, टपाल विभाग यासारख्या विविध केंद्र शासनाच्या विभागात नवनियुक्तांना नेमणूक मिळणार आहे। जीरामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे। या पार्श्वभूमीवर आज जीरामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला। या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी मार्च 2026 12वी परीक्षेचं एकत्रित गुणपत्रक आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून वितरित करण्यात येणार आहे। संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना हे दस्तऐवज दिले जातील। या परीक्षेचा ऑनलाईन निकाल 2 मे रोजी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला होता। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरचा 10वा दीक्षांत समारंभ आज पार पडला असून यावेळी 443 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। यात MBA 2024-26 बॅचचे 347 विद्यार्थी, एक्झिक्युटिव्ह MBA 95 विद्यार्थी आणि एका संशोधकाला पहिली एक्झिक्युटिव्ह PhD पदवी देण्यात आली। IIM नागपूरचे संचालक डॉ भीमराया मेत्री, बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष CP गुरुनानी, बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्य आणि प्राध्यापक वृंद यावेळी उपस्थित होते। प्रमुख पाहुणे JSW ग्रुपचे सज्जन जिंदल यांनी भारताला भविष्य घडवणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे असं सांगत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा आणि धैर्यानं नेतृत्व करण्याचं आवाहन केलं। विशेष अतिथी सिग्मा कॅपिटल लिमिटेडचे अध्यक्ष देवेन मेहता यांनी प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, विश्वास आणि धैर्य ही यशाची 4 महत्वाची मूल्ये असल्याचं नमूद केलं। सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रति लिटर झाला आहे। याच महिन्यातल्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती। गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20-30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळा बाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत

शहरवाड्यात 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. बुलडाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आवश्यक तेवढं इंधन प्राधान्यानं उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले. महाराष्ट्रात इंधन टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वाशिम जिल्ह्यात सलग 9व्या दिवशी डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचं त्यांनी सांगितलं. मशागतीच्या हंगामात डिझेल अभावी पेरण्या उशिरा होऊन शेती उत्पादनावर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. नागपुरातील व्हेरायटी स्क्वेअर इथं युवक काँग्रेसच्या वतीनं वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल गुरुदेव पाटील आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय अंतर्गत आज संध्याकाळी 6:30 नागपुरातून 2 मार्गांवर पथसंचलन आयोजित करण्यात येणार आहे. रेशीमबाग इथल्या डॉ हेडगेवार स्मारक परिसरात सुरू असलेल्या या वर्गात देशभरातील विविध प्रांतांमधून आलेले 880 स्वयंसेवक प्रशिक्षण घेत आहे. संध्याकाळी 6:55 महाल चौकात दोन्ही पथसंचलनांचा संगम होणार असून त्या ठिकाणी सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सर्वाधिकारी सरदार महेंद्रसिंग मग्गो आणि सह सरकार्यवाह अतुल लिमये उपस्थित राहणार असून अवलोकन करणार आहे. विदर्भाच्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 25 तारखेपर्यंत अत्याधिक उष्णतामान राहणार असून या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. याच दरम्यान नागपूर, अकोला, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर भंडारा, गोंदिया, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार 46.6 सेल्सिअससह ब्रह्मपुरी सर्वात उष्ण जागा ठरली असून त्यापाठोपाठ चंद्रपूरला 45.6, वर्धा आणि गडचिरोली इथं 45.4 तर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात 44.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अकोला इथं 44.4, बुलडाणा इथं 39.6 तर गोंदिया इथं 43.8 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स संघात सामना होणार आहे. लखनौ इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळाव्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. शासकीय नोकरीतील आपल्या जबाबदारीचं पालन चांगल्या रीतीनं करावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. नागपुरात 308 जणांना नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याला येत्या 25 मे पर्यंत उष्णतेचा रेड अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राचं प्रसारण, एफ एम बँड 100.6 MHz. 6:15 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा सुमधुर कार्यक्रम सांज धारा.

वन वे टिकेट या चित्रपटातलं आपण हे गीत ऐकलं गौरव दगावकर आणि आनंदी जोशी यांच्या युगल स्वरात. अश्विनी शेंडे यांच्या या गीतरचनेला संगीत साध सौरभ यांची. श्रोतेहो आपण ऐकत आहात कार्यक्रम सांसधारा आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरून. कार्यक्रमात घेतो एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, आम्ही परततोय.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सांसधारा कार्यक्रमात श्रोते हो पुन्हा आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो कार्यक्रमाची यानंतरची गीतरचना ऐकूयात. स्कूल कॉलेज आणि लाईफ या चित्रपटातली पंकज पडघम आणि सौरभ सालुंके यांच्या स्वरात विनय मालगुंट यांची ही गीतरचना आहे. संगीत स्वतः पंकज पडघम यांचं. चला तर ऐकूयात ही सुंदर रचना.

सुंदर असं गीत आत्ताच आपण ऐकलं, स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांच्या युगल स्वरात. अश्विनी शिंदे यांच्या या गीतरचनेला संगीत साथ होती नेहा यांची. श्रोते हो, सुमधुर गीतांचा आपला आवडता कार्यक्रम सांजधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरून 100.6 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो, घेऊया एक छोटीशी विश्रांती, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच परततोय.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मित्रांनो, सांजधारा कार्यक्रमात आता ऐकूयात मंगलष्टक वन्स मोर. या चित्रपटासाठी अभिजित सावंत आणि सामंत आणि बेला शिंदे यांना. गुरु ठाकूर यांची ही रचना आहे आणि संगीत निलेश मोहरीर यांचं.

ऋषिकेश क्षितिज, ऋषिकेश क्षितिज वाघ यांच्या स्वरात आत्ताच आपण निधी दीक्षित यांची ही गीतरचना ऐकलीत प्रणय यांच्या संगीत योजनात. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी सुमधुर गीतांचा आपला आवडता कार्यक्रम सांसधारा. चला तर कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मिस्टर आणि मिसेस सदाचारी या चित्रपटासाठी तुषार जोशी आणि सायली पंकज यांना.

Poxa. जिम्मटू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आदर्श शिंदे वैशाली सामंत आणि मुग्धा खराडे यांच्या स्वरात. क्षितिज पटवर्धन यांच्या संगीत योजनात अमित राज यांचं हे गीत. यानंतरचं गीत ऐकूयात बॉईज 2 या चित्रपटासाठी.

रोहित राऊत आणि जुली जोगळेकर यांच्या युगलस्वरातलं हे गीत आपण ऐकलं बॉईज टू या चित्रपटासाठी. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी सुमधुर गीतांचा आपला आवडता कार्यक्रम सांज धारा इथेच संपत होत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरून.

0: ए हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील? क्लासला लेट होताय ना.
1: अरे समीर, मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस?
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा पाहत आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
1: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है.

0: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. FM बँड 100.6 MHz. मित्रांनो, संध्याकाळचे 6:58 होत आहेत. ऐकूयात ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागं घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलवल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेची शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ नीलम गोरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. वन्य प्राण्यांना जंगलातच रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि स्थानिक नागरिकांसाठी पर्यायी रोजगाराची व्यवस्था उभी करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. विदर्भासह नागपुरात उन्हाचा तडाखा लक्षात घेता पुढच्या उन्हाळी परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांनी पत्रपरिषदेत दिली. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना उन्हाचा फटका बसू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून परीक्षा केंद्रांची संख्या देखील दुप्पट करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपुरातील लक्ष्मीनगर येथील व्हॉलीबॉल मैदानावर 28-30 मे दरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त अंदमान एक तीर्थक्षेत्र या त्रिदिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या उपक्रमात व्याख्यानमाला, लाईट अँड साऊंड शो आणि अंदमानच्या ऐतिहासिक सेल्युलर जेलची 70x80 फूट आकाराची भव्य प्रतिकृती हे प्रमुख आकर्षण असणार आहे. हा कार्यक्रम नागरिकांसाठी शुल्क असून मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. विदर्भाच्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 25 तारखेपर्यंत अत्याधिक उष्णतामान राहणार असून या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज नोंदवलेल्या तापमानानुसार 47.1° सेल्सिअससह ब्रह्मपुरी सर्वाधिक उष्ण जागा ठरली असून नागपूर जिल्ह्यात 45.0° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.
0: ये आकाशवाणी है विविध भारती का नागपूर केंद्र. अगला प्रोग्राम जयमाला मुंबई केंद्र सी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। मैक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मानकापुर चौक कुराड़ी रोड नागपुर हेलो डॉक्टर या ध्वनि मुद्रित कार्यक्रम विषय निवेदन का श्रोतो उद्या रविवार दिनांक 24 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्राने विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि उपचार। आपल्या प्रश्नांना उत्तरे देतील तज्ज्ञ डॉक्टर जयंत केळवदे। तेव्हा ऐकायला विसरू नका हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।

0: एफएम बँड 106.6 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राचं प्रसारण. श्रोते हो 8:42 होत आहेत. ऐकूयात ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. अमरनाथ यात्रा यावर्षी 3 जुलैला सुरू होणार असून 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दरम्यान आज बर्फापासून बनलेल्या शिवलिंगाची पहिली छायाचित्र समोर आली आहेत. त्यानुसार तब्बल 6 ते 7 फूट उंच शिवलिंग तयार झालेलं दिसत आहे. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी सर्वप्रथम शिवलिंगाचं दर्शन घेतलं. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026 प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अंकित यांनी दिले आहेत. 28 जून रोजी होणाऱ्या मोहिमेत शहरातील 2,216 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचं नियोजन करण्यात आलं असून मोबाईल आणि ट्रान्झिट टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी बिना गुंडाच्या जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्र हुडकून काढली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात अरुणावती नदीकाठावरील 3 ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अरुणावती प्रकल्पातून 1 दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्याचे आदेश दिले आहेत. हे पाणी नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या गरजांसाठी वापरण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू असून नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार लखनौ सुपर जायंट्स संघाच्या 13व्या षटकात 3 गडीबाद 126 धावा झाल्या होत्या. विदर्भाच्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 25 तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच दरम्यान

नागपूर, अकोला, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट, तर भंडारा, गोंदिया, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. आज ब्रह्मपुरी इथं 47.1 सेल्सिअससह सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असून त्यापाठोपाठ चंद्रपूर इथं 46.2, गडचिरोली इथं 46, वर्धा इथं 45.5 तर नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात 45.0 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.

आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। हेलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रम विषय निवेदन का श्रोते हो सोमवार दिनांक 25 मे 2026 ला सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपुर केंद्र आणि

विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 आणि 2529266. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका. लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: दोस्तों, बेला के फूल इस कार्यक्रम में हम करते हैं आपका फिर एक बार स्वागत. आइए सुनिए अगला गीत. आर डी बर्मन के संगीत निर्देशन में आनंद बख्शी के बोलो.